एहो साचा सोहेला साचा कर गावा हो गावा ता सोहेला कर साचा जथा सदा सच त्यावे सचो त्यावे जा तुद भावे गुर।

गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु